0: ഹലോ ഹലോ കുച്ച് ആപ്കി കുച്ച് ഹമാരി ബാതേ പ്യാരി പ്യാരി ഹലോ ചണ്ഡിഗഡ് ഹലോ ചണ്ഡിഗഡ്
1: ये आकाशवाणी है और आप सुन रहे हैं विविध भारती का चंडीगढ़ केंद्र एफएम 107.2 मेगाहर्ट्ज पर। और आइए अब सुनते हैं प्रायोजित कार्यक्रम हमारी बेड़ियां।